दुकान रोज दुकान खोली दो मुमलती चे राणा ने तो दुकानदार थी तो सोचे कोने छो तू सोच हाने मुजा